प्रदाम सर्व शब्द वाच्याम सर्व शब्द प्रवृत्ति निमित्ताम सर्व गुणादि परिपूर्णतमाम सर्व दोषादि दूरा सर्वाचिन्त्याम सर्वोत्तमाम सर्वेश्वरा सर्वात्यंत विलक्षण स्वगत वेद विवर्जितत्वादिना भगवद्द्रष्टॄणाम अभिमानादि सर्वदोष दूराणाम असूयेर्ष्याद्य शेष मनोदेश निवर्तकानाम नित्यापरोक्षीकृत रमायुक्ता शेषवद्रूपाणाम अतएव विलीनाशेष प्रकृतिबन्धानाम अतएव दूरोत्सारितादेश निष्ठानाम अतएवाशेष भक्तादेश निष्ठ निवर्तकानाम प्रणवोपासकानाम अस्मदादिगुरूणाम श्रीमदानन्दतीर्थश्रीमच्चरणानाम् अन्तरयामिनी अनिरुद्ध प्रद्युम्न सङ्ग्रहण वासुदेवात्तक श्रीमध्ववल्लभ श्रीलक्ष्मी वेदव्यासात्मक अण्डस्थितानन्दरूपावयवगुणक्रियाजात्यवस्थाविशिष्ट रमायुक्त क्षीराद्विशेषजायी श्रीपद्मनाभात्मक अण्डाद्बहिः अभिव्यक्त शुद्ध सृष्टित्वेनाभिमत श्री चतुर्मुख मुख्य प्राणोपास्यत्वाद्यनेक प्रयोजनकानन्दानन्द रूप मूलभूत तथा अशेष जगत्पालन प्रयोजनक शान्तिपत्य निरुद्ध मूलभूत अशेष जगत्सृष्टि प्रयोजनक कृतिपति प्रद्युम्न मूलभूत जगत्संहार प्रयोजनक जयापति संघर्षण मूलभूत तथा स्वस्वासमग्रयोग्यताभिज्ञ परमानुग्रहशील भगवत्प्रेरित चतुर्मुखादि सद्गुरोपदिष्ट स्वस्वायोग्य भगवद्रूप गुणोपासनया सञ्जात स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेष दर्शन भोगाभ्याम् विनिष्ठानिष्टसञ्चित प्रारब्ध लक्षणाशेष कर्मणाम् स्वस्वायोग्यतानुसारेण सम्पूर्ण साधनानाम् पूर्वकल्पे ब्रह्मणा सह विरजानदी स्नानेन त्यक्तलिङ्गानाम् तथा विनिष्ठावशिष्टेष्टावेद प्रारब्धकर्मणाम् प्रलयकाले भगवदुदरेव सदाम् आनन्दमात्रोपुषाम् तदनुभवरहितानाम् स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेषध्यानरतानाम् सृष्टिकाले भगवदाज्ञया भगवद्दुराद्बहिर्निर्गतानाम् श्रीश्वेतद्वीपदर्शनम् निमित्तीकृत्य प्रदानावरणभूत स्वेच्छाप्रसरणेन स्वस्वायोग्यानन्दाविर्भावलक्षण मुक्तिप्रदानप्रयोजनकमायावति श्री वासुदेवात्मक लक्ष्म्यात्मक प्रलयाभ्यस्त श्रीवटपत्रशेषदायशेष जगदुदराशेष मुक्तनाभिदेशोर्ध्वभाग कुक्षाख्यदेश त्रिविधाशेष संसारिनाभिदेशाखिल तमत्पतितनाभ्यतो भागदेश श्रीभूम्यालिङ्गित कालादिज्येष्ठकपरमाण्वाद्यशेष कालावयव सृष्ट्यादिकर्तृशेष नामक परमपुरुष नामक श्रीचतुर्मुख मुख्य प्राणोपासित चरणानिरुद्धादि चतुरूपात्मक गायत्री नामक सवितुर्नामक रूप विशेषात्मक व्याप्तरूप बृहत्शरीर शून्याविध कालाविध केवलाविध ब्रह्माविधानन्ताविध रूप विशेषात्मक निरूपचरित मूलरूप निरूपचरित व्याप्ता प्रतिबद्ध अनन्ततेज पुञ्ज तादृशरमायुक्त रूप विशेषात्मक गायत्रीभूतवाक् पृथिवी शरीर हृदय वेदेन षड्विध गायत्री नामक लोकवेद समीर रमान्तर्गत प्रणमाचतुर्य पादो वेद गायत्री पाद चतुष्टय प्रतिपाद्य वैकुण्ठस्थिता अनन्तासनस्थिता स्वेतद्वीपस्थिता सर्वजीवस्थित रूप भेदेन चतुरूपात्मक निरूपचरित सर्ववावर्त प्रतिपादक श्रीदेव्या निर्मा रूपास्तक अभिमन्यमान चक्र शङ्खवराभयुक्त हस्तचतुष्टयोपेद प्रदीपवर्ण सर्वावरणभूषित विश्वादि भगवद्रूपास्तक प्रतिपादक अकाराद्यष्टाक्षरात्मक श्रीमत्प्रणवाद्यष्ट महामन्त्र प्रतिपाद्य अष्टरूपात्मक मन्त्राध्यायोक्त
ഭൂവരാഹാദ്യശേഷ വൈഷ്ണവമന്ത്ര പ്രതിപാദ്യ ഭൂവരാഹാദ്യശേഷരൂപ വിശേഷാത്മക റമാദിമന്ത്ര പ്രതിപാദ്യ റമാദിനിഷ്ഠ റമാദിനിയാമക രൂപ വിശേഷാത്മക ശ്രീലക്ഷ്മി നരസിംഹാത്മക പരമദയാളോ ക്ഷമാസമുദ്ര ഭക്തവത്സല ഭക്താപരാധിഷ്ണു ദേശകാലാധിപതേ ദേഹേന്ദ്രിയാധിപതേ സൂര്യവംശധ്വജ രഘുകുലതിലകലക്ഷ്മണ വരദ ശത്രുഘ്നഗ്രജ ശ്രീമദ് ധനുപതുപാശിത ചരണ സീതാപതേ ശ്രീരാമചന്ദ്ര ത്വരാജ്ഞയാ ത്വപ്രസാദാ ത്വപ്രേരണയാ ത്വപ്രീത്യർത്ഥം ത്വാം ഉദ്ദിശ്യ ത്വാം അനുസ്മരന്നേവ ത്വരാജ്ഞയാ നിയതേന മന്നിയാമകേന സത്താപ്രദ വായുനാമക ചേഷ്ടാപ്രദ പ്രാണനാമക ധാരണാപ്രദ ധർമ്മനാമക മുക്തിപ്രദ മുക്തിനാമക രൂപവിശേഷൈ മദ്രുതിസ്ഥിതേന പരമദയാളുന ക്ഷമാസമുദ്രേണ ഭക്തവത്സലേന ഭക്താപരാധിഷ്ണുന സർവസ്വാമിന സർവപ്രേരകേണ സർവദാത്വികദേവതാപ്രേരകേണ സർവദാത്വികാസുരഭഞ്ജകേന തഥാ തത്പ്രേരണാപ്രയുക്തദുർമതിഭഞ്ജകേന അതയേവ പ്രപഞ്ജനശബ്ദവാക്യേന പ്രതിദിനം പ്രതിക്ഷണം ബുദ്ധിയോഗകേന സർവകർമ്മകർത്ര സർവകർമ്മകാരയിത്ര സർവകർമ്മസ്വാമിന സർവകർമ്മസമർപ്പകേണ സർവകർമ്മഫലഭോക്ത്ര സർവകർമ്മഫലഭോജയിത്ര സർവകർമ്മപ്രേരകേണ സർവകർമ്മോദ്ബോധകേന സർവകർമ്മശുദ്ധിപ്രദേന സർവകർമ്മശുദ്ധിപ്രദേന സർവകർമ്മനിഷ്ഠേന സർവകർമ്മസാക്ഷിണ സർവകർമ്മനിഷ്ഠ ഭഗവദ്രൂപോപാസകേന അതേവാശേഷ ജീവനിസ്സംഖ്യാനാദികാലീന ധർമാധർമ്മദ്രഷ്ടു സ്വേച്ഛയോദ്ബോധകേന തദ്വാചക കപിലോപാസകേന രമാവ്യതിരിക്തപൂർവ പ്രസിദ്ധ വ്യതിരിക്താനന്ദവേദ പ്രതിപാദ്യമുഖ്യതമേന അനന്തഗുണപരിപൂർണേന സർവദോഷദൂരേണ ത്വച്ചിത്താഭിജ്ഞേന ത്വച്ചിത്താനുദാരചിത്തേന ത്വപരമാനുഗ്രഹപാത്രഭൂതേന മദ്യോഗ്യതാദ്യവിജ്ഞേന ശ്രീഭാരതീരമണേന രുദ്രാദ്യശേഷതാത്വികദേവതോപാസിതചരണേന മമ സർവാസ്വസ്ഥാസു ചിത്രതാ വിചിത്രതാ തദുപാസകേന ശ്രീമുഖ്യപ്രാണേന പ്രേരിതസ്സൻ തത്സംസ്കൃതിപൂർവകം സേനാസമുത്ഥായ അദ്യതനം സുവർണാശ്രമോചിതം ദേശകാലാവസ്ഥോചിതം നിത്യനൈമിത്യകാമ്യഭേദേന ത്രിവിധം ത്വത്പൂജാത്മകം കർമ്മ യഥാശക്തി യഥാജ്ഞപ്തി യഥാവൈഭവം കരിഷ്യേ മദാജ്ഞാകാരിഭിഃ വിദ്യാസംബന്ധിഭിഃ ദേഹസംബന്ധിഭിശ്ച ത്വദീയൈഃ അശേഷേർജ്ജനൈഃ ത്വത്സർവകർമ്മകർത്തൃത്വ കാരോക്തൃത്വാത് അനുസന്ധാനപൂർവകം കാരയിഷ്യേ ച ഇതി ശ്രീരാഘവേന്ദ്രാഖ്യേതനാകൃതമഞ്ജത പ്രാതസങ്കൽപഗദ്യം സ്യാത് പ്രീത്തേർമാധവമദ്വയോ ഇതി ശ്രീരാഘവേന്ദ്രേതി ശിരോമണിഭിഃ വിരചിതം പ്രാതസങ്കൽപഗദ്യം സമ്പൂർണം.